0: ख़राब थी चुका आहिनि.
1: तमामु बहितरीन त घणी घणी ॾहनि सालनि जो पेशेंट आहे स्किन जो, त उहे बि सिहतयाब थी वञनि था. मरीज़ भले स्किन जो प्रॉब्लम आहे, नक जी हॾी वधियल आहे, गले जा गुदूद आहिनि, अवां खे फालिज आहे, जेके बिल्कुल बि घुमी न आहिनि सघंदा, या जिन खे संदनि जो सूरु, जोड़नि जो सूरु, जेके कुंदरक वारा आहिनि. डॉक्टर साहिबु वटि अहिड़ा बि मरीज़ आया जेकी गाॾी मां लहंदा कोन हुया, पर वक़्तु गुज़रण खां पोइ जॾहिं डॉक्टर साहिबु इलाजु शुरू कयो त उन्हनि जो इहा पोज़ीशन बीठी त माना उहे सिहतयाब थी विया ऐं पाण डॉक्टर साहिबु वटि ईंदा हुआ. हे काल जे कालर जी तरफ़ ईंदासीं. अस्सलाम वालेकुम. जी अदा, केरु साहिबु पियो ॻाल्हाए? नज़ीर खोसो साहिब खे भलेकार चवंदा. बलोचिस्तान खां ॻाल्हायो पियो. बलोचिस्तान किथां ॻाल्हायो पिया मुंहिंजा साईं? अच्छा, सोबतपुर बलोचिस्तान खां. छा पुछंदा डॉक्टर साहिब खां? वेबसाइट जे थ्रू पिया ॿुधो या आस पास में आया हुते सिंध में?
2: न साईं, असां पंहिंजे घर में आहियूं, ॻोठ में आहियूं. असां वेबसाइट ते ॿुधूं
1: हलो. माशाल्लाह, तमामु बहितरीन. ॿुधो एफएम ॿुधो, डॉक्टर साहिबु तव्हांखे ॿुधाईंदो. जी डॉक्टर साहिबु.
3: ॾिसे भाउ जी महिरबानी, असांखे बलोचिस्तान मां जेको असां हुन कॉल कई आहे ऐं अधिक ज़रूरु ॿुधाईंदासीं त ख़फ़ान जो सूरु या मेग्रीन पेन या अधु मथे जो सूरु जेके चवंदा आहियूं, त इन हवाले सां जेके चवंदासीं त हिकु त असां वटि होम्योपैथिक में कामयाबु इलाजु मौजूदु आहे. जेकॾहिं काफ़ी दफ़ा ॿिए हंधि इलाजु कराए चुको आहे, फ़र्क़ु न पियो आहे त असां वटि मेहरापुर जेको आहे सोचनि ऐं रूबरू ॾेखारे दवा वठी सघनि था, छो जो काफ़ी सारा बलोचिस्तान जा दोस्त असां वटि ईंदा
1: आहिनि. जीअं पहिरियां ईंदा जलमंगसी बलोचिस्तान खां, ओस्ता मोहम्मद बलोचिस्तान खां, त हीअ बि उतां जो साईं आहे.
3: असां वटि पेशेंट बलोचिस्तान जा मौजूदु आहिनि जेके कोर्स ते आहिनि ऐं ईंदा आहिनि. बहरहाल अधिक ॿुधाईंदासीं त उस्त कुद्दूस हिकिड़ो ख़मीरा माजून ईंदो आहे. फ़िलहाल जेकॾहिं असां नथा अची सघनि त उहो तव्हां वठी करे अधु चमची सुबुह शाम नेराने इस्तेमालु करे सघंदा ऐं ख़सख़स राति जो अधु चमची खीर में काढ़े ऐं उहो पीअनि. इनशा ताला उन सां बि अलाह ताला उनखे काफ़ी शिफ़ा ॾींदो.
1: तमामु घणी महिरबानी. सामिन खे ॿुधाईंदा हलूं, सीनियर लेक्चरर नवाब शाह होम्योपैथिक मेडिकल कॉलेज ऐं इस्पताल नवाब शाह डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि. 0301-9196-8051 डॉक्टर साहिब जो नंबर आहे. डॉक्टर साहिबु मुख़्तलिफ़ बीमारियुनि बाबति ॼाण ॾींदा आहिनि, मालूमात ॾींदा आहिनि असांजे मौज़ूज़ ॿुधंदड़नि खे, ऐं अलाह ताला जे हुकुम सां उहे मरीज़ सिहतयाब थी वञनि था. का बि बीमारी लाइलाज न आहे, अव्हां खे कॾहिं बि मायूस न आहे थियणो. मथे जो सूरु हुजे, अधु मथे जो सूरु आहे, इन खां अलावा तिरी वधी वञे थी, हेपाटाइटिस बी आहे, सी आहे, जिगर जूं ॿियूं बीमारियूं आहिनि, उन्हनि सभिनी बीमारियुनि जो डॉक्टर साहिबु कामयाबु इलाजु कंदा आहिनि. जंहिंजो कदु नंढो आहे, औरतुनि या मर्दनि जे पोशीदा बीमारियुनि जो डॉक्टर साहिबु कामयाबु इलाजु कनि था. इन ते प्रोग्राम जो बि वक़्तु पंहिंजे पुॼाणे जे तरफ़ ई वञे पियो, पर इन खां पहिरियां असां हिकिड़ी ॻाल्हि अञा प्रोग्राम में शामिलु कंदा हलूं था. ॾिसूं किथां जो कॉलर हूंदो. अस्सलाम वालेकुम.
2: औलाद
1: नथी थिए पई. डॉक्टर साहिब तव्हांखे ॿुधाईंदो. एफएम ॿुधो या हिते लाइन ते रहो, ॿुधो. जी डॉक्टर साहिब.
3: बिल्कुलु देखी चवंदासीं त हिकु त जेके हुनजो टेस्टूं मुकमल आहिनि थियल त उहे रूबरू खणी अचनि ऐं ॾेखारे. हुनजो इलाजु बहरहाल होम्योपैथिक में मौजूदु आहे ऐं हुनजी जॾहिं पेशेंट साम्हूं
1: ईंदो.
3: जी साईं,
1: तव्हां एफएम ॿुधो या वरी डॉक्टर साहिब खे ॿुधो.
3: बिल्कुलु, मां अधिक
1: हा ॿुधो ॿुधो.
3: इलाजु मौजूदु आहे ऐं अवां रूबरू अचो ऐं अवां टेस्टूं खणी अचो, तव्हांखे दवा ॾींदासीं. ॾियण जी ज़ात रब ताला जी आहे, शिफ़ा उहो ई ॾींदो आहे. पर असां वटि होम्योपैथिक में अहिड़ा केसिस काफ़ी असां डील कया आहिनि जिन सां अलाह ताला जी महिरबानी सां औलाद थी वियो आहे, चाहे 5 साल जो हुजे चाहे 20 साल जो हुजे, उनखे औलाद थी वियो आहे.
1: बिल्कुलु यकीन मां सम्झा थो अधे डॉक्टर साहिब जो सवाल जो जवाबु ॿुधी वरितो हूंदो. जेके तव्हांजो रिपोर्टूं आहिनि, जेके तव्हांजो टेस्टूं आहिनि, उहे खणी करे तव्हां डॉक्टर साहिब खे रूबरू ॾेखारियो. अलाह सांजी ज़ात ॾियण वारी आहे. सामिन, प्रोग्राम जो बि वक़्तु पंहिंजे पुॼाणे जे तरफ़ ई वञे पियो. डॉक्टर साहिबु हर अरबा, ख़मीस, जुमो, छंछरु, आचर ऐं सूमर ते सुबुह जो 10 खां शाम 5 वॻे ताईं जर्मन होम्योपैथिक क्लिनिक साम्हूं वधण पुटरा पेट्रोल पंप, کوٹلی کبیر روڈ مہراپور میں مریضن جو علاج کندا آہن 0301-9198-151 اساں جو نمبر آہے لائیو کال جو ان کے علاوہ ڈاکٹر صاحب جو بھی ساگیو نمبر آہے اواں کہیں بھی وقت ڈاکٹر صاحب سے رابطہ کر سکو تھا جڑے بھی دعاؤں جے لا ہتھ کھنو اساں کے پنج دعاؤں میں ضرور یاد رکھجو بے پروگرام تے دیندا اجازت اللہ نگہبان اللہ واہی